0: हॅलो, डायल आकाशवाणी.
1: आज्ञा नमस्कार.
0: हा नमस्कार.
1: मी नरेंद्र कुमार साहू अरकपाटना ठगडा कटगुरु कहुछ.
0: कोणतो नरेंद्र बाबू कोउ गीत सुनबे?
1: आज सुनिबा पुनर्मिलन न आगु रज आसुछि त आशा बहुळ लो आशा संगा त गाई राज दोळी गीत ए गीत.
0: अच्छा, एबुटु सुनबे रज गीत?
1: हा रज गीत. आ त आगु लागिव न लागिव आगुआ रज थाई कि सबु गाँ गहळीरे सब प्रस्तुत हे आसुछन्ति. रज गोटे बड पर्व आमर.
0: आउ बर्तन गरम केमती होछि आपनकर सियाडे?
1: गरम त प्रबल, दसटा रु घर भितरे समस्या रहन्ति, दुकान बजार सब बन्द हे जाउछि. दसटा रु पांचटा रु खुलु हन्ति.
0: अच्छा,
1: एते गरम होउछि, दु चार दिन हेला बेसी गरम होउछि.
0: तबे ए वर्ष रज केमती बोली भाउछन्ति आपन?
1: रज मौसुमी आसवा तो कह रज पूर्व मौसुमी आसवे भारी. मौसुमी आसला टे भल लगे, घरे घरे पिठापणा बासी उठब. पिठा जिते पर्व ये पगटा टे भल रही पिठापणा खाया भल लगे.
0: तब पान आज कल मिलूच ना सेपटे?
1: पान हाँ, पान रज पान
0: ନାଇଁ ରଜପାନ
1: ଗାଁ ଗହଳିରେ ବିକ୍ରି ହେଲାଣି. ଦଶ ଟଙ୍କା ଲାଗିବ ପାନ ଗୋଟାକ ବିକା ହେଲାଣି.
0: ନାଇଁ ରଜପାନ ସିନା ବିକ୍ରି ହଉଛି, ବାକି ସମୟରେ ଆଗରୁ ଯେମିତି
1: ବିକ୍ରି ହଉନି ରଜପାନ, କେବଳ ରଜ ସିଜିନରେ.
0: କେବଳ ରଜ ସିଜିନରେ ପାନ ବିକ୍ରି ହଉଛି ନାଇଁ କି?
1: ହଁ, ପାନ ବିକ୍ରି ହଉଛି.
0: ଠିକ ଅଛି, ଆପଣଙ୍କୁ ଧନ୍ୟବାଦ ଦଉଛୁ, ଆପଣଙ୍କର ପସନ୍ଦର ଗୀତଟି ଶୁଣି ଦଉଛୁ.
1: ଆଜ୍ଞା ରହୁଛି, ନମସ୍କାର
0: ନମସ୍କାର.